0: Vai, vai, palco, palco.
1: आज पिया तोहे प्यार दू, ओ गोरी मैया तो पे वार दू, इसलिए तू इतना उदास, सुखे सुखे हूँ।